मेडिकेटेड फार्मूलो आहे जेके डॉक्टर्स जे हिसाब सां तयार कयो वियो आहे, डॉक्टर जी निगाहुनि जे साम्हूं हिन खे तयार कयो वियो आहे, ऐं मेडिकेटेड फार्मूलो आहे। सो हिन जे अंदरि उहे सभु चीज़ूं एड आहिनि जेकी तव्हांजी, हिकु ॻाल्हि इहा बि आहे त डी स्किन ब्यूटी क्रीम जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे अहसासु थींदो त वाक़ई तव्हां केॾा सुठा प्रोडक्ट लॻाए पिया, सफ़ा प्रीमियम क्वालिटी जा प्रोडक्ट आहिनि। ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन जो फेस वॉश बि मिली रहियो आहे। सो ही ॿई चीज़ूं तव्हां गॾु इस्तेमालु कंदा, न मिलंदा त तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते हलिया वञो ऐं उतां तव्हां मालूमात वठो, अवेलेबल आहे त ठीकु, बढ़िया, न आहे अवेलेबल त पोइ तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते वञी अवेलेबल कराए सघो था। सो तव्हांखे बस नंबर ते राबतो करणो हूंदो आहे, बस सिर्फ़ एतिरो कमाए जेको तव्हां कंदा, उन खां पोइ बाक़ी जेको कमाओ सॼो हू वीचारा कंदा, सम्झो था। सो तव्हांखे डायल करणो आहे 033-27-38-4309 या वरी ॿियो नंबर आहे 03-12-50-25-99।

थोरो हाणे सबर कयो, ब्रेक लगायो पंहिंजी फरमाइशन ते, ऐं हिते टाइम बि थियो आहे बाबा, असां बि ब्रेक लॻायूं था पंहिंजी ॻाल्हियुनि ते. शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थियो आहे, वरी मोटी तव्हां ॾे जल्दी अचां थी मां, उहो वञी उहो मोटंदमि. सो स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड एंड कीप लिसनिंग. White Asian D-Skin Beauty Show is sponsored by White Asian Beauty Products and D-Skin Beauty Products. Lagaiye taki aap bhi khoobsurat ho jaye.